अंडा मात्रे होते अक्षरकार, बापदकारी ही ईर्षा माथे बने मकार, नाते नमक हरामी समझो होते